तू सर्वजगत ठाकुर तो पादे मोर नमस्कार हिरणमय बरस बाणी राजन शुण परिमाणी अखिल ब्रह्मांड ठाकुर धरिण कुर्मर शरीर अज्यमा तुले पितृगणे जेते अछंती सही स्थाने ताहंकु घेनी पितृपति प्रभुंकु आनंदे सेवंती हेमंते नाना स्तुति मते सेवंती।